0: इशन दिशन दिश कर ब दिश तत होवा
1: असो इको जची जुन डिस्को मिक्स 45 एक्सटेंडेड मिक्स इनटू द डर्ट.